0: It's 1:15 p.m.
1: This time check is brought to you by
2: White-ish Beauty Cream, Glowing Skin Jo Raaz, a product by Biocon International Pakistan.
3: अक्सर माण्हुनि जो सवाल हूंदो आहे असांखे साईं पोलियो जी वैक्सीन 10 सालनि ताईं छो थी ॾिनी वञे त जेको आहे असां वटि जेके ॿार आहिनि अक्सर कमज़ोर आहिनि।

बर्सबाराम पिम जो दौरो बाहे वाक़े जा तफ़सील मालूम कया। कमेटी चेयरमैन डॉक्टर महेश कुमार चयो आहे त अमले जे बयाननि में तज़ाद आहे। आलिया कामरान चयो आहे त अमले जे बयाननि मां लॻी रहियो आहे त खेन रटो हणायो वियो आहे। डॉक्टर शाज़िया चयो आहे त अमले जा बयान मुतज़ाद आहिनि, लॻे थो त ड्यूटी ते मौजूद न हुआ।